आचार्य गुरु पिता पुत्र अते दादे मामे चाचे सौरे पोतरे अते साले ते होर रिश्तेदारे सामने युद्ध वेचे खड़े लड़न ली तैयार ने।